0: ಅದೊಂಬು ಆಕಾಶವಾಣಿ ಇಂಫಾಲ್ಗೆ ಎಫ್ಎಂ ಸಂಗಾಯ್ಚನೆಂದ ಅಮುಕ ಹನ್ನ ತರಾಮ್ನ ಉಚ್ಚರಿ
1: HIV가 사고는 행리범 미호싱부 한탄의 행바 아무디 따티 따오이는 더 위로이더버니 까리군바 하이리브 더웅싱가 시사 타람러버디 HIV and AIDS Prevention and Control Act 2017 기마카다 세락 초이드는 펑거니 HIV 포지티브 어르바 미호싱부 나트라가 HIV는 소홀러바 미호싱다 따티 따오이는 더우바 마코이기 마랄마 돈 프로퍼티 문나보 호너러버디 엠버스맨드 컴플레인 더우야이 complaint form ART center sing da loina phangbi gani online da complaint taw bi ge har kana manipur state aids control society gi website sangla ga complaint taw bi hiv s ki maram da hena kupna khangna bagi damak aids toll free number 1097 da call taw bi amuka haje ge aids toll free number 1097
2: ए थादोय गदाई से लुइनो वखलेम नुगाई देलाइना
3: होइता खंबा ओनथोंले नुगाई खेंगा सिदि
2: आ
3: आ एगी नुपिंग आतने चलाइबा फूड प्रोसेसिंग की थबक तो खरा चावखना बा हाइदना बेंग दगी लोन अमा लौरुबने
2: ओ ओ ओ
3: लाइबक यामना फारी बा वफम दि आइने लौरुब लोन दुगिने लुपा लाख मरी फाउबगी इंटरेस्ट तो 2% पर एनम गवर्नमेंट पुथोपि दौरे
2: हिमा कमदोंना दुदिया
3: मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई की रैम हाइरबा प्रोग्राम असिगी मखादा
4: मणिकोन स्टेट नोडल एजेंसी ओइबा डायरेक्टरेट ऑफ ट्रेड कमर्शियल एंड इंडस्ट्रीज गवर्नमेंट ऑफ मणिपुर ने ಮೆಂತೋಬಾ ಇಂಟರೆಸ್ಟ್ ಸಬ್ವೆನ್ಷನ್ ಸ್ಕೀಮ್ ಸಿಗಿ ಮಕಾದ ಉದ್ಯಮ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ತೌರಬಾ ನುಪಿನ ಚಲಾಯಬ ಎಂಎಸ್ಎಂಇ ಸಿಂಗ್ದಾ ಹರಿಬ ಕುತೊಂಗಜಾಬಾಸಿ ಹೌಜಿ ಹೌಜಿ ಪೀರಿ
3: ನಸಿಮಕ್ ಮನಾಕ್ ನಕ್ಪ ಡಿಐಸಿ ಅಮದ ಚಪಿದನಾ ಅಕುಪ್ಪಮರೋಲ್ ಖಂದೋಪಿಯು
4: ಸ್ಕೀಮ್ ಸಿಗಿ ಕಾನವ ಲೋಬಿಯು